0: एफएम एजे 104.8 मेगाहर्जमा अहिले मनोरञ्जन लिँदै हुनुहुन्छ केही सदाबहार हिन्दी फिल्मी गीतहरूबाट।
1: खुशियाँ मनाओ, हमारे सारे सपने पूरे हो गए। अरे हमारे पास बंगले होंगे, मोटर होंगी। अरे मुन्ना तुम मैं सब मोटर में बैठ के घूमने को जाएंगे।
2: आपकी तबीयत ठीक है ना?
1: हाँ मेरी तबीयत ठीक है। मुन्ना कहे मुन्ना
2: मुन्ना
1: मुन्ना छोड़ दूध छोड़। अरे मेरा मुन्ना, अरे क्या बात है मामा जी? अगर बात क्या है बेटे, हमारे घर में ना कल रुपयों की बरसात होगी। सच्ची
2: कोई बैंक लूटा है?
1: तुम्हारी माँ तो सब भर्ती सोचती है। बैंक नहीं, मुझे जैकपॉट लगा है।
2: जैकपॉट कौन है?
1: जैकपॉट कौन है? तुम औरतों को क्या पता। खैर जा, सो जा। जैकपॉट कौन है? जा कल सुबह बात।
2: अमरना तू दूध पी ले, इनको तो।
1: बेटा दूध की मेरे को जरूरत है। हेलेन, मेरी प्यारी हेलेन,
3: पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट पट